0: उसने ये टू थ्री पाँ या खीसी ये गवर्नमेंट इन ये टू थ्री मेजर प्रोजेक्ट ये ऑफिस है ये त्रे यूँ तो नहल या खी है ये आयों आयों पे हिल सी ये खिलू के गलत तो ये डिपोर्ट है सू ये टू थ्री पाँ या खीसी ये ये प्रोविंस ओ टेरिटोरियल गवर्नमेंट टू ये तो नी अन्य ये खुआरी लाग ए ये यूँ अथा क्यों ये ए टी ये सातू सेक्रेटरी चेयर्स इन ये चार्ल्स मैकनीली दिन ये टू थ्री तत् उ ये हरारा खिलू हे हसी ये थ्री ने जो हेने ये थ्री तत् उ यो तन यो हा तला नासी ये यो थ्री तन रोल खरो ये हट उसने ये मखेंजे वैली के यासने ये खुद तन दो ये हट उसने यो तन रोल खरो हा तला नाव ये तन यो हा हे तेलो ये आसी ए ये यो हा हट उ खतलाई तासी ये पेट और आत हेने जो हेन्यू ये हट उसने ये टू थ्री ये ये बेट से कैन फर्स्ट नेशन ये टेरिटोरियल गवर्नमेंट ये दिन ये टू थ्री बहल है ये बहल दी मशी हल नी सी ये थ्री मैकिंजी वैली ये बकवा हरी लाज इन ये दिल है ये दिन ये कौन हरी लाज ये इन उस इन यू ये हट उस इन ही दिल ये यू अल्लाह ये हट उस इन ये गताई ताहा है ये ये यमला Yamulam Corporations and ye three Joseph Tobacco ye tenye two three coat Koshikot in a ye tenye a ye hut oots in a ye federal government hill a gatala note and it's a no ye hut oots in a ye nezuma ye hut oots at Dilsi Hinney a ye Mackenzie Valley Highway hut oots in a ye yunt ha ta ye yumbek a galita ye yunt at uayun nezun a gatalita et cetera ye q ye hut oots in a ye nezunt a hinney a ye it's in hate hinney ye hut oots in a ye don't three federal government in yet 2 3 3 hood a thilet o ye 3 na kids rak ha kute ye 3 ten hel ye ki ha hinni ye 3 tat o ye pan ya ki si ye building canada strong ak ye 3 height aste ye 3 hat utsen til ha hinni ye hat utsen ye 3 pan ya kilo ko ye let e hani hatte ko ton lili kan ye cousins in ye 3 ye 2 3 cousins in ye the contact in this ye 3 ye 2 3 pan ya kilo ton kan contact on this in the standing ye it's an environment climate change ye kan ye ki si ye to tot in ye the ye tot ik o the it in an ye 3 son la contact on ye 3 dash chok ye yards in o ye 3 the Wrigley cards in hat de na ke konot in na ke kuni sa south slave region ke yards in the a Bedford Delta a North Slave region a yards in o yet don't three pan ya kisi three kunne chatak unsi Norman Wells God a hini a yet don't hat de three kunne yetak unsi sat ele kwa harin lag a yards in hat de hino could a hat ain't in hani a quit don't a bit as in an old casino bag a yes ki to ba charts in it do a dehlun kandals in tlutik is in it do a dehlun snandals in on dini no kwants in it do a dehnu nuts in tla jang ba wile chits in it do a dehlun snandals in gametis in it do a dek it dandals in a wikwetis in it do a dehlun snandals in kudun jim hope that's not in your tia no halta da.
1: Masi Marin. E di gwenye kutu gwenye kutu gwenye kutu gwenye kutu gwenye kutu gwenye Di kundi kia di Canada teji tene tiki kundi elegant kundi assembly of First Nations. Hela o kiri tala de over Mercury usual of the Tasi leji di sante kain dela o zelali. Eta ti RCMP leji tene kundi extremism kiti kundi aji si kundi de si sa kute lia kundi kundi chi kundi kundi kundi aji tene te Desi ke jiun ta ko ne jiun ko te ni de tsa ke ti ta ta ga le ge ta kan yu la ne ta ti ya ji ko ri ne ne de extreme ne tsu ge ji ya 1970 ko ta sa ku ni the was a 1980 ko to se ge ni lo kan ji u ne ta ti ya ne ge ti o tsa kan la te ji ta si kan ri ke wo ti ni ya le ge ta kan ri si se ge ji ko ni security ya sa ni ti ji ne ji ta ti ya 1970 ko 1980 ko tsa sa te E ke te ta jun ta go ne jun ko te ni de ta ga gel gen da kan ni ba ji Eta tira eta siya sa gulia kua kua.